0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: സേവന വാർത്തകൾ. വാണിയംകുളം ഗവൺമെന്റ് ITI പ്രവേശനത്തിന് ITI admissions.kerala.gov.in പോർട്ടൽ വഴി അപേക്ഷിക്കാം. ഡ്രാഫ്റ്റ്മാൻ സിവിൽ 2 വർഷം, ഫാഷൻ ഡിസൈൻ ആൻഡ് ടെക്നോളജി 1 വർഷം എന്നിവയാണ് ട്രേഡുകൾ. അവസാന തീയതി നാളെയാണ്. യോഗ്യത SSLC. വിവരങ്ങൾക്കായി ഫോൺ നമ്പർ 0462-27-744. നമ്പർ ആവർത്തിക്കാം, 0462-27-744.
2: Dear gamers, or laptop vaangunnathinu munpu adinte yathartha power anubhavichittundo?
3: Ultra fast gaming laptops, immersive gaming setup, real gaming experience.
4: Kochiyil aadyamayi Myji Future Epic Showroom ile live game zone il.
5: Kochi Myji Future Epic Showroom July 11th Manju Varirum Asif Aliyum chernu udghadanam cheyunu.
6: Pittapillil Agencies il vividha tastigalil avasarangal.

0: ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങളാണ് നിങ്ങൾ ഇതുവരെ കേട്ടത്. ഈ ഗാനത്തോടെ ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ സമാപിച്ചു. ആകാശവാണി കൊച്ചി FM 102.3. ഇനി 11 മണിക്ക് ഹിന്ദിയിലും 11:05 ഇംഗ്ലീഷിലും വാർത്തകൾ ഡൽഹി റിലേ.
1: ആകാശവാണി സമാചാർ കെ സാത്ത് മേ പ്രശാന്ത് കുമാർ. भारत और ऑस्ट्रेलिया ने स्वतंत्र और मुक्त हिंद प्रशांत क्षेत्र के लिए रक्षा और सुरक्षा सहयोग पर संयुक्त घोषणा पत्र को स्वीकार किया. ऑस्ट्रेलिया से यूरेनियम की आपूर्ति के लिए भी समझौता हुआ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और ऑस्ट्रेलिया के प्रधानमंत्री एंथनी एल्बनीज के साथ आज मेलबर्न में तीसरी ऑस्ट्रेलिया भारत वार्षिक शिखर वार्ता हुई. इस दौरान दोनों नेताओं ने प्रतिनिधिमंडल स्तर की वार्ता में